0: 819 किलोहर्ट्ज, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: रसिक मनी हो, नमस्कार। AM2 वर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे। आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्युनिंग करीत आहात ऑन यून AM2। रसिक मनी हो, या कार्यक्रमाच्या आरंभी आज आम्ही वाजवणार आहोत आनंद भाते यांची सुमधुर आवाजात। ऐकूया श्री गणेश नमन माला।

रसिक म्हणून बाप्पामय वातावरण चालूच ठेवूया. काही ठिकाणी गणेश चतुर्थी अजून साजरी करीत आहे तेव्हा हंशिका यांच्या समुद्रवासात ऐकूया गणपती बाप्पाची आरती आहे. गजाननाची आधी आस्वाद घेऊया.

रसिक मंडळी कुठे असाल, तुम्ही ट्यून इन करत रहा AM 12:20 मिनिटांच्या मराठी गीतांचा कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. कार्यक्रमांची पुढची भेट म्हणून आदर्श शिंदे आणि साथी कलाकारांची सुमधुर आवाजात आम्ही वाजवणार आहोत धर्मवीर या मूवीमधलं गाणं आहे, ऐकूया.

रसिकश्रोत्यांनो, कार्यक्रमाची सांगता करण्यासाठी आम्ही वाजवणार आहोत आज अमितराज वैशाली सामंत यांचे समुद्र वाजत ऐकूया पुन्हा झिम्बा. आणि याच गीताने कार्यक्रम संपणार आहे. आमची पुढची भेट होईपर्यंत मनापासून धन्यवाद, शुभरात्री आणि नमस्कार.